सूरे साहे साहे तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहेब मन वसे गुरमुख अमृत पेयो मन

आए, तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए, हर तुगो बार किस नाही तू सच्चा साए, तू आपे आप वरतदा सबनी ही थाई, हर किसै त्यावो।

सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, सार कमावा जे तुझ पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आठ पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ

वाहो वाहो साचे मैं तेरी टेक, हो पापी तू निर्मल एक राव, अग्न पानी बोले पड़वाओ, जेवा इंद्री एक सुआओ, दिस्त विकारी नाही।

अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुरु सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा बड़े प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जी।

हर संग राते दुख न लागे, हर संग राता अंग मिजाजे, हर संग राता सहज कर वसे, हर संग राते परम पौ नसे, हर संग राते मत उत्तम होए, हर संग राते निर्मल सोए, कहो नानक तिनको बल जाए, जिनको प्रभ मेरा बिसरत नाही, गौड़ी मैला पन्नवा उद्यम कर शीतल मन भये, मार्ग चलत सगल दुख गए, नाम जपत मन पये आनंद, रस गाए गुण परमानंद, खेम पया कुशल कार्य आए, एकत साध संग

से तनवंत दिसें जुग माही, तिनको सब निवें अनदिन पूज कराही, सहजे गुण रवें साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाए।

ते से जन बाचे जो प्रभ राखे सतगुरु सेव अमृत रस चाखे। चल तो मन राखे अमृत चाखे सतगुरु सेव अमृत शब्द पाखे साचे शब्द मुक्त गर।

अंध जीव रस नाही, तन्नी पवन न वाजे, चरणी चले पजूता आगे, बिन सेवा फल लागे, अखर बिरख बाग पोए चो।